0: लोकं संस्थाप्य अत्रिगोत्रस्यां वेङ्कटेशप्रेत नमश्राद्धे अजन्ते क्षण उपतिष्ठतु अत्रिगोत्रस्यां वेङ्कटेशप्रेत नमश्राद्धे इदन्ते पाद्यमुपतिष्ठतु अत्रिगोत्रस्यां वेङ्कटेशप्रेत नमश्राद्धे आसन उपतिष्ठतु तिरां प्रक्षिप्य अत्रिगोत्रस्यां वेङ्कटेश
1: ಬಸ್ ಬರ್ತದೆ ಇಷ್ಟ ಕೊಡ್ಕೊಡೋ ಕೂಲಿ ಆಯ್ತಾ